0: जय
1: विश्वा गुरु महामंडलेश्वर परमान श्री स्वामी महेश्वरानंद जी गुरुदेव
0: की जय। दिस भजन इज होल्स रियली समथिंग फॉर मी।
2: Tento bhajan je niečím pre mňa špeciálny.
0: Because when I was younger,
2: pretože keď som bol mladší,
0: and I used to go to Holy Guruji,
2: zvykol som chodiť ku Holy Gurujimu,
0: because you know, Swamiji is the father,
2: pretože viete, Swamiji je ten otec,
0: and Holy Guruji is the grandfather,
2: a Holy Guruji bol akoby detko.
0: So, doesn't matter how young or old you are,